0: अटेंडंट्स पोस्ट. अच्छा तर हे तुझ्या डोक्यात होतं असं कालपासून?
1: सुभाष मला तुमचं मत हवंय.
0: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं.
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
0: मग काही शक्य आहे म्हणून कळवणं वेडी आहे की काय?
1: सुभाष मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय.
0: हे पा तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं.